0: सारे गा मा वन टू थ्री फोर
1: सारे गा मा सारे गा का सारे मा मंगा रे सा सारे गा मा सारे गा का सारे मा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा
2: Talk 100.3.